0: घरी नाही जायचं का?
1: मी तुझी गर्ल जाने जी गर्ल, मी छम्मच छलो तू माझा किंग किंग किंग।